0: ಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ. ಪ್ರವಾಚಿಕಾ ರಿಚಾ ಝಾ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಭಾರತಂ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾನಾಂ ಶಸ್ತ್ರೀಕರಣಸ್ಯ ಮಧ್ಯೆ ವಿಶ್ವಸನೀಯಸ್ಯ ಅರ್ಧ ಚಾಲಕ ವಿನಿರ್ಮಾಣಸ್ಯ ವೈಶ್ವಿಕ ಕೇಂದ್ರ ರೂಪೇಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತಮಸ್ತಿ. ಅಸೌ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ವಿಶ್ವಂ ನೂತನಾನಾಂ ವಿಶ್ವಸನೀಯ ವಿನಿರ್ಮಾಣ ಕೇಂದ್ರಾಣಾಂ ಅನ್ವೇಷಣಂ ಕರೋತಿ ತಥಾ ಭಾರತಂ ಏತಸ್ಯಾಃ ಆವಶ್ಯಕತಾಯಾಃ ಪೂರ್ತಯೇ ನಿರಂತರಂ ಸಜ್ಜೀಕರೋತಿ. ಸಹ ಪ್ರತಿಪಾದಿತವಾನ್ ಯತ್ ಮಹತ್ವಪೂರ್ಣೇಷು ಉದ್ಯೋಗೇಷು ಭಾರತಸ್ಯ ಪ್ರಗತಿಃ ವೈಶ್ವಿಕಾಃ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾಃ ಸುದೃಢೀಕರಿಷ್ಯತಿ ತಥಾ ವಿಶ್ವೇ ಪರಿವರ್ತಮಾನಾನಾಂ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾ ಸಂಬದ್ಧಾನಾಂ ಆಹ್ವಾನಾನಾಂ ಮಧ್ಯೆ ನೂತನಾವಸರಾಣಾಂ ಸೃಜನಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹ್ಯಃ ನವದಿಲ್ಲ್ಯಾಂ ಯಶೋ ಭೂಮೌ ಸೆಮಿಕಾನ್ ಇಂಡಿಯಾ ಇತ್ಯೇತಸ್ಯ ಪಂಚಮ ಸಂಸ್ಕರಣಸ್ಯ ಉದ್ಘಾಟನಂ ಕುರ್ವನ್ ಏತತ್ ಉಕ್ತವಾನ್.
1: भारत हर वो कदम उठा रहा है जो हमें सेमी कंडक्टर इंडस्ट्री का एक प्रिफर्ड डेस्टिनेशन बनाए. भारत मदर ऑफ डेमोक्रेसी है. ऐसा देश जब एक क्रिटिकल इंडस्ट्री में सफल होता है तो इससे पूरी दुनिया की सप्लाई चेन को ताकत मिलती है. और आज जब सप्लाई चेन वेपनाइज हो रही है तब तो इसकी महत्ता बहुत बढ़ जाती. भारत में हो रहे इस डेवलपमेंट को हमें इस बड़े नजरिए से भी देखना है. भारत की एक्सपीरियंस आपके सामने और भारत में बन रहे नए अवसर आपका स्वागत करने के लिए तैयार है.
0: ततः परं कार्यक्रमस्य अनन्तरं वार्ताहरान् सम्बोधयन् केन्द्रीय मन्त्री अश्विनी वैष्णवः उक्तवान् यत् सेमिकॉन 2.0 इति पारिस्थितिक तन्त्रस्य अन्तर्गतं अद्यावधि प्रायः 1,00,000 कोटि रूप्यकाणां निवेश सम्बद्धाः प्रतिबद्धताः प्राप्ताः सन्ति. भाजपेति दलेन प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः 670तमस्य जन्मदिवसस्य उपलक्ष्ये ह्यः मासैक पर्यन्तं प्रवर्तमानस्य राष्ट्रव्यापिनः सेवा संकल्पाभियानस्य शुभारम्भः कृतः. अस्य अभियान

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ಎಂ ರೇನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್, ಮ್ಯೂಸಿಕಲಿ ಯೋರ್ಸ್.
1: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान. पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान. आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए. इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन: सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन. उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान. नामांकन की तिथि 10 अगस्त से 10 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की. आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026, पशुपालन एवं डेयरी विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
2: ಟ್ಯೂನ್ ಮಾಡಿದೀರಾ FM ರೈನ್ಬೋ ಕನ್ನಡ ಕಾಮನಬಿಲ್ಲು. ಮತ್ತೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ನಮ್ಮ ಗಣೇಶ ಹಬ್ಬ ಆದ ಹುಡುಗರು ಅಂದ್ರೆ ಹೀರೋಸ್ ಆಫ್ ಗಣೇಶ ಹಬ್ಬ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಈ ಗಣೇಶ ಹಬ್ಬ ಅಂದ್ರೆ ಯಾರೋ ಚೇರ್ ತರ್ತಾರೆ, ಯಾರೋ ಸೌಂಡ್ ಸಿಸ್ಟಮ್ ತರ್ತಾರೆ, ಮೈಕ್ ತರ್ತಾರೆ, ಸ್ಪೀಕರ್ ಸರಿಗಿದೆಯಾ ಅಂತ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಶುರು ಆಗೋದು ಒಂದು ಭಕ್ತಿಗೀತೆಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿ ಕೊನೆಗೆ ಒಂದು ಮಾಸ್ ಬೀಟ್ ತನಕ ಸೂಪರ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಎವ್ರಿ ಡೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಳೆ ಹಾಡುಗಳು ಬೇಕಾದ್ರೆ ಇನ್ನ ಯುತ್ಸಿಗೆ ಜನ್ಸಿಗಳಿಗೆ ಸೂಪರ್ ಹಿಟ್ ಹೊಸ ಹಾಡುಗಳು ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಏರಿಯಾದ ಮೂಡ್ನೇ

0: डॉक्टर एस जयशंकरः भूटान देशस्य विकास लक्ष्याणां प्राथमिकतानां च कृते भारतस्य समर्थनं पुनः दृढीकृतवान्। 16-18 सितंबर पर्यन्तं भूटान देशस्य आधिकारिक यात्रायां डॉक्टर जयशंकरः तस्य भूटानी समकक्षीयः लिनपो डीएन धुंगियेलः च द्विपक्षीय सहयोगस्य सर्वान् पक्षान् परस्पर हित सम्बद्धान् क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयान् च समीक्षितवन्तौ। उभौ पक्षौ भारत भूटानयोः विशेष बहुपक्षीय सहभागित्वस्य सुदृढीकरणाय प्रगतिं प्रशंसितवन्तौ। मन्त्रिणा यूपीआई आधारित सौकर्यस्य परिचालनस्यापि स्वागतं कृतं, येन भूटानी नागरिकाः भूटानी चलदूरभाष्य तन्त्रांशस्य उपयोगेन भारते आभासीय माध्यमेन धनानि प्रेषयितुं समर्थाः अभवन्। डॉक्टर जयशंकरः भूटान देशस्य राज्ञा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक अथ भूटान देशस्य प्रधानमन्त्रिणा दाशो शेरिंग तोबगे इत्युभाभ्यां मिलितवान्। केन्द्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंहः अद्य बेंगलुरु नगरे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इत्यनेन निर्मितानां विविध विमान प्रणालीनां भारतीय वायु सेनायै अथ च पवनहंस संस्थायै समर्पण समारोहं स्वोपस्थित्या अलंकरिष्यति। सार्वजनिक क्षेत्रस्य विमान निर्माण संस्थानं HAL भारतीय वायु सेनायै द्वे LCA FOC प्रशिक्षक विमाने पवनहंस संस्थायै चत्वारि ध्रुव नेक्स्ट जनरेशन उदग्रयानानि अथ च वायुसेनायै प्रथमं HTT-40 प्राथमिक प्रशिक्षक विमानं समर्पयिष्यति। अवधेयमिदं वर्तते यत् 10-2000 वर्षे 16 LCA योद्धृ विमानानां सहैव FOC प्रारूपे चतुर्णां द्व्यासनयुक्तानां विमानानां क्रयण अनुबन्धः सम्पादितः आसीत्। रक्षामन्त्री केरलं राज्यस्य कोच्चिनगरे वन एपिक मेनी स्टोरीज रामकथा कॉन्क्लेव इत्यस्मिन् भागम् अगृह्णात्। सः अवदत् यत् भगवतः श्रीरामस्य कथा सम्पूर्णे एशिया क्षेत्रे विस्तृता अस्ति, ग्रामेषु नगरेषु च प्रतिबिम्बिता अस्ति। रक्षामन्त्रिणा रक्षाक्षेत्रे ऑपरेशन सिन्दूर इत्यादीनां उपलब्धीनां विषये अवधानं प्रदत्तम्। नागरिकाणां जीवनं परिष्कर्तुम् उद्दिष्टानां विविध कल्याणकारी योजनानां विषये अपि सः अवदत्। आपत्काले वार्तापत्राणां भूमिकामपि सः अस्मरत्। सः अवदत् यत् बह्व्यः वार्तापत्रिकाः जनानां पक्षं स्वीकृतवत्यः। दक्षिण मध्य रेलमार्गस्य मुकुटबन गडचन्दूर नगरयोः मध्ये प्रायः 38 किलोमीटर मितं यावत् नूतनस्य रेलमार्गस्य निर्माणार्थं भारतीय रेल विभागेन 93,400 कोटि रूप्यकाणां परियोजनायाः अनुमोदनं विहितम्। रेलमन्त्रालयः अवदत् यत् नूतनः रेलमार्गः लघुतरं दक्षतरं च रेलमार्गः प्रदातुं शक्नोति, येन यात्रादूरतायाः परिवहनसमयस्य तत्सम्बद्धव्ययस्य च न्यूनता भविष्यति। इदं विद्यमानस्य वर्धामानिकगढखण्डस्य संकीर्णतायाः निवारणार्थं वैकल्पिकमार्गोऽपि प्रददाति, येन वस्तुपरिवहनम् इतोऽपि सुगमं भविष्यति। भारतीय रेलविभागेन महाराष्ट्रस्य चौककर्जत रेलखण्डस्य कृते 97,400 कोटि रूप्यकाणां व्ययस्य द्विगुणीकरणं स्वीकृतम्। अयं निर्णयः महाराष्ट्रराज्ये रेलक्षमतासंवर्धनार्थं रेलपरिचालनाभिवृद्ध्यर्थं च अभवत्। रेलमन्त्रालयः अवदत् यत् चौककर्जतीति खण्डः पनवेल चौककर्जतीति मार्गस्य भागः अस्ति, यत् यात्रिणां वस्तुपरिवहनस्य च महत्वपूर्णः मार्गः अस्ति। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाष्यतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। भारतेन रक्तसागरक्षेत्रे वर्धमानां सुरक्षाविषमिकामालक्ष्य गभीरा चिन्ता प्रदर्शिता। नवदिल्ल्यां वार्ताहरसम्मेलने एकस्य प्रश्नस्य उत्तरं प्रददता विदेशमन्त्रालयस्य आधिकारिकप्रवक्त्रा रणधीरजायसवालेन विज्ञापितं यत् भारतेन सऊदी अरबदेशस्य सार्वभौमक्षेत्रे ವಿಶೇಷತಃ ನಾಗರಿಕಾಣಾಂ ಆರ್ಥಿಕ ಸಂಪತ್ತಿನಾಂ ಚೋಪರಿ ಕೃತಾನಾಂ ಆಕ್ರಮಣಾನಾಂ ದೃಢಂ ಖಂಡನಂ ಕೃತಂ. ತೇನ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ಯತ್ ಪವಿತ್ರ ಮಕ್ಕಾ ನಗರೀಂ ಲಕ್ಷೀಕೃತ್ಯ ಸಂಜಾತಸ್ಯ ಆಕ್ರಮಣ ಪ್ರಯಾಸಸ್ಯ ಅನಂತರಮಪಿ ಭಾರತೇನ ಆಧಿಕಾರಿಕಂ ವಕ್ತವ್ಯಂ ನಿರ್ಗತಮಾಸೀತ್. ಭಾರತೀಯ ಯುದ್ಧಪೋತೇನ ಸಹ ಪಾಕಿಸ್ತಾನೀಯ ನೌಸೇನಾಪೋತಸ್ಯ ಪರಸ್ಪರಂ ಸಂಘರ್ಷ ವಿಷಯೆ ವಿದೇಶ ಮಂತ್ರಾಲಯಸ್ಯ ಪ್ರವಕ್ತಾ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಭಾರತೇನ ಸ್ವಕೀಯ ಪ್ರತಿವಾದಸ್ಯ ಉತ್ತರತ್ವೇನ ಪಾಕಿಸ್ತಾನೇನ ದತ್ತಸ್ಯ ಪ್ರತ್ಯುತ್ತರಸ್ಯ ಸಂಜ್ಞಾನಂ ಗೃಹೀತಂ. ಸಹ ಪಾಕಿಸ್ತಾನೇನ ಕೃತಾನ್ ಸರ್ವಾನ್ ಮಿಥ್ಯಾರೋಪಾನ್ ಅಪೇಕ್ಷಾಂಚ ಸರ್ವಥಾ ಅಂಗೀಕಾರಯೋಗ್ಯಂ ನ ಇತಿ ಮತ್ವಾ ಸ್ಪಷ್ಟಂ ಪ್ರಖ್ಯಾತವಾನ್.
1: हमने अपने द्वारा दर्ज कराए गए विरोध पर पाकिस्तान का जवाब देखा है. हमने वे लगाए गए आरोपों को पूरी तरह से खारिज करते हैं. पाकिस्तान पक्ष को एक बार फिर से यह सलाह दी गई है कि किसी भी घटनाओं को दोबारा होने से रोकने के लिए उनके सभी सैन्य इकाइयों को उचित सावधानी बरतने और दोनों पक्षों के बीच संबंधित समझौतों के प्रावधानों का सम्मान करने की जरूरत है. इस घटना में INS कोलकाता को कोई बड़ा नुकसान नहीं हुआ है.
0: ಉತ್ತರ ಸೇನಾ ಸೇನಾಪತಿಃ ಲೆಫ್ಟಿನೆಂಟ್ ಜನರಲ್ ಪ್ರತೀಕ್ ಶರ್ಮಾ ಇತ್ಯೇಷಃ ಉಧಂಪುರೆ ಆಪರೇಷನ್ ಸೋಹನ್ ಇತ್ಯಸ್ಯಾಂತರ್ಗತಂ ಜೈಷೆ ಇತ್ಯಸ್ಯ ದ್ವಯೋಃ ಆತಂಕವಾದಿನೋಃ ಹನನಾರ್ಥಂ ವೈಟ್ ನೈಟ್ ಕಾರ್ಪ್ಸ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಪ್ರಶಂಸಾಂ ಅಕರೋತ್. ಸೇನಾಯಾಃ ಉತ್ತರ ಸೇನಾ ಸೇನಾಪತಿಃ ಲೆಫ್ಟಿನೆಂಟ್ ಜನರಲ್ ಪ್ರತೀಕ್ ಶರ್ಮಾ ಉಧಂಪುರ್ ಜನಪದಸ್ಯ ಮಾಜಲತಾ ಕ್ಷೇತ್ರೆ ಆಪರೇಷನ್ ಸೋಹನಸ್ಯ ಸಮಯೆ ವೈಟ್ ನೈಟ್ ಕಾರ್ಪ್ಸ್ ಇತ್ಯಸ್ಯ ದ್ರುತಂ ಸುನಿಶ್ಚಿತಂ ವ್ಯಾವಸಾಯಿಕಂ ಚ ಕಾರ್ಯಾಚರಣಾಯ ಪ್ರಶಂಸಾಂ ಅಕರೋತ್. ಅಸ್ಮಾಕಂ ಸಂವಾದದಾತ್ರಾನುಸಾರಂ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಸ್ಯ ಆರಕ್ಷಕೈಃ CRPF ಇತ್ಯನೇನ ಚ ಸಹ ಅವಿಚ್ಛಿನ್ನ ಸಮನ್ವಯೇನ ಸಂಪನ್ನಂ ಗುಪ್ತ ಸೂಚನಾಧಾರಿತಂ ಸಫಲಂ ಅಭಿಯಾನಂ ಭಯೋತ್ಪಾದನ ನಿರೋಧ ಗ್ರಿಡ್ ಇತ್ಯಸ್ಮಿನ್ ಸಂಯುಕ್ತ ಅಂತರ ಸಂಸ್ಥಾ ಸಮನ್ವಯಸ್ಯ ಶಕ್ತಿಂ ಪುನಃ ಏಕವಾರಂ ಅಧೋರೇಖಿತಂ ಅಸ್ತಿ. ವೈಶ್ವಿಕ ಋಣ ಮೂಲ್ಯಾಂಕನ ಸಂಸ್ಥೆಯಾ ಮೂಡೀಸ್ ಇತ್ಯನಯಾ ವರ್ತಮಾನ ವಿತ್ತ ವರ್ಷೆ ಭಾರತಸ್ಯ ವಾಸ್ತವಿಕ ಸಕಲ ಘರೇಲು ಉತ್ಪಾದಸ್ಯ ವಿಕಾಸ ಮಾನಾಂಕ ಪೂರ್ವಾನುಮಾನಂ 6% ಸಂವರ್ಧ್ಯ 7% ಯಾವತ್ ವಿಹಿತಂ. ಸಂಸ್ಥೆಯ ಸ್ಪಷ್ಟೀಕೃತಂ ಯತ್ ಅಯಂ ಊರ್ಧ್ವಮುಖಿ ಸಂಸ್ಕಾರಃ ಪಶ್ಚಿಮ ಏಷ್ಯಾ ಸಂಘರ್ಷೇಣ ಜನಿತಾತ್ ವೈಶ್ವಿಕ ಆಘಾತಾತ್ ಪರಮಪಿ ಭಾರತೀಯ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥಾಯಾಃ ಪ್ರತ್ಯಸ್ಥತಾಂ ದೃಢತಾಂ ಚ ಪ್ರದರ್ಶಯತಿ. ಮೂಲ್ಯಾಂಕನ ಸಂಸ್ಥಾನುಸಾರಂ G20 ಸಮೂಹೇಷು ಸರ್ವೇಭ್ಯಃ ದೇಶೇಭ್ಯಃ ಅಪೇಕ್ಷೆಯಾ ಭಾರತಸ್ಯ ಆರ್ಥಿಕ ವೃದ್ಧಿಃ ತೀವ್ರತರ ಭವಿಷ್ಯತಿ. ಜಪಾನ್ ದೇಶಸ್ಯ ಐಚಿ ನಾಗೋಯಾ ನಗರೆ ಸಮಾಯೋಜ್ಯಮಾನೆ 20ತಮೆ ಏಷಿಯಾಯಿ ಕ್ರೀಡಾ ಮಹೋತ್ಸವೆ ಭಾರತಸ್ಯ ಕ್ವಿನ್ಜಿ ಜೋವಾಕಿಂ ಡಿಸೂಜಾ ಇತ್ಯೇಷ ಅದ್ಯ ಪ್ರಾತಃ ಕಾಲೆ ಮಹಿಳಾ ಏಕಲ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ವಿಜಯದ್ವಯಂ ಸಂಪ್ರಾಪ್ಯ ಟೇಕ್ ಬಾಲ್ ಕ್ರೀಡಾಯಾಃ ಉಪಾಂತ್ಯ ಚಕ್ರೆ ಪ್ರವಿಷ್ಟವತಿ. ಇತಿ ವಾರ್ತಾಃ.
2: ಕರ್ನಾಟಕದ ಕಲೆ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕರಕುಶಲ ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಸೊಗಡಿನ ಅದ್ಭುತ ಲೋಕಕ್ಕೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಿದೆ ನಮ್ಮ ಸರಸ್ ಮೇಳ 2026. ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನ ಮತ್ತು ಮಾರಾಟ ಮೇಳ ಇದೇ September 19-27 ಬೆಂಗಳೂರಿನ ಜಯಮಹಲ್ ಪ್ಯಾಲೆಸ್ ನಲ್ಲಿ. GI ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಕರ್ನಾಟಕದ ಉತ್ಪನ್ನಗಳು, ಕೈಮಗ್ಗ ಹಾಗೂ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಆಹಾರಗಳ ವೈಭವವಂತ 150 ಮಳಿಗೆಗಳು ಇರಲಿವೆ. ಪ್ರಕಟಣೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ, ಕೌಶಲ್ಯಾಭಿವೃದ್ಧಿ, ಉದ್ಯಮಶೀಲತೆ ಮತ್ತು ಜೀವನೋಪಾಯ ಇಲಾಖೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಜೀವನೋಪಾಯ ಅಭಿಯಾನ. ನಮ್ಮ ಸರಸ್ ಮೇಳ 2026.
3: ನಮಸ್ಕಾರ, ಶುಭ ಸಂಜೆ. FM ರೇನ್ಬೋ 101.3 ಇದು ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ. ನಾನು ನಿಮ್ಮ ರೇನ್ಬೋ ಗೆಳೆಯ ಸಚಿನ್ ಬನವಾಸಿ. ದಿನವಿಡೀ ಓಡಾಟ, ಜವಾಬ್ದಾರಿಗಳು, ಟ್ರಾಫಿಕ್, ಆಫೀಸ್ನ ಟೆನ್ಷನ್ ಎಲ್ಲವೂ ಮುಗಿದು ದಿನ ಮೆಲ್ಲಗೆ ಸಂಜೆಯ ಮಡಿಲಿಗೆ ಜಾರುವಂತಹ ಸಮಯ ಇದು. ಹೊರಗಡೆ ತಂಗಾಳಿ ಬೀಸ್ತಾ ಇರಬಹುದು, ಕೈಯಲ್ಲೊಂದು ಬಿಸಿ ಕಾಫಿ ಅಥವಾ ಚಹಾ ಕಪ್ ಇರಬಹುದು, ಆದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಒಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಆಲೋಚನೆಗಳ ಗದ್ದಲ ಇನ್ನೂ ನಿಂತಿರಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಸಂಜೆಯವರೆಗೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಜನರ ಯೋಗಕ್ಷೇಮ ವಿಚಾರಿಸ್ತೀವಿ, ಮನೆಯವರ ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ತೀವಿ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೀವಿ, ಕೆಲಸದ ಜಾಗದಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಎಸ್ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ, ಆದರೆ ಕೊನೆಯದಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಕಡೆ ನೋಡಿ ಹೇಗಿದ್ದೀಯಾ, ಇವತ್ತು ನಿನಗೆ ನಾನಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಯಾವಾಗ? ನಾವು ಜಗತ್ತಿನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ಓಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ನಮ್ಮ ಒಳಗಿರುವಂತಹ ನಮ್ಮನ್ನೇ ಕಡೆಗಣಿಸ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಸಣ್ಣ ತಪ್ಪಾದರೂ ನಮ್ಮನ್ನು ನಾವೇ ಹಿಗ್ಗಾಮುಗ್ಗಾ ಬೈಕೊಳ್ತೀವಿ. ಆದರೆ ನೆನಪಿಡಿ, ಈ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕೊನೆಯ ಉಸಿರು ಇರೋವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿರೋ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದರೆ ಅದು